सोते ओतो सपथा एकथा राजापे केलंजे नपे पिरितो जुंडादेले नंजे वन पेटवन सथरं संबोधित वाचा पथा तम बुद्धा सीता न सो के न सत्य वचे न सोते हो तो सपथा पे न ते चा पथा तिन्द नंबे मे पतनुपते तमतं एतेन सत्य वचेन सोते ओतो सपथा सकत्व पुत्र रतनं ओसतं उत्तमं वरं एतं देव मनुसनं पुत्रते चेन सोतिनात् न सन्तु पतवा सपे दुःखमुपशमन्तु ते सकत्व धम्म रतनं ओसतं उत्तमं वरं परिल उपशमनं धम्म ते चेन सोतिना न सन्तु पतवा सपे भयमुपशमन्तु ते सकत्व संकरतनं ओसतं उत्तमं वरं उनयं पाउनयं संकते चेन सोतिना न सन्तु पतवा सपे रोगमुपशमन्तु ते न ते मे शरणं अन्यं पुत्रो मे शरणं वरं एतेन सत्य वचेन होतु ते जय मङ्गलं न ते मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्य वचेन होतु ते जय मङ्गलं न ते मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्य वचेन होतु ते जय मङ्गलं अति उन्नतं विजयो धर्मो लोके अनुत्तरो सप्पसत्ता एतथया तं त्वं कन्हये ते पते पल्ले वक्षेल जतन्ते अमनुषे हि पवके भयकेन के विषे पुते अकल मरणेन वा सप्पसमरण मुतो तपे त्वकल वरितं तत्सेव अनुपवेन होतु देवो सुखि सथा सुतशीलं समतय धम्मं सुचरितं चरे तत्सेव अनुपवेन होतु देवो सुखि सथा लिखितं चिन्तितं भुजं करणं वचनं करुं पले सन्ते सन्नं सुत्वा तत्सायुपवत्तते ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपपुत्रानुपवेन सत्ता सुखि भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपतमानुपावेन सत्ता सुति भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्घानुपावेन सत्ता सुति भवन्तु ते โดยพุทธานุภาพธรรมานุภาพสังฆานุภาพบทสาธยายมนต์ยะโตหังโพชฌงค์ปริตยันตุนิมิต